मेरे हर भगवंता, तू आदि पुरख अपरंपर कर्ता जी, तुद जे बड़े अवर न कोई, तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू निचल करता सोई। तुद आपे भावै सोई वरतै जी, तू आपे करै सो होई, तुद आपे सृष्ट सब उपाई जी, तुद आपे सिर सब गोई।